0: खेलुकिया बोली तरे माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे चालू राम बोले सुखालू बोलते बोलले की मन जलते जलाय
1: खेलता दिन जजली रे माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे चालू राम करे सुखालू बोलते बोलले का मन जलते जलाय
0: माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे जालू स्वप्न पाल्या सुगालू बोलते बोलले की मन जलते जला रे
1: उरला तुझो जीवनार माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे जालू राम करे सुगालू बोलते बोलले का मन जलते
0: बोलते रसे केवल कमन कासे रे माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे जालू स्वप्न पाल्या सुगालू बोलते बोलले की मन जलते जला रे
1: एंदा जाऊन दगबर माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे चालू राम करे सुखालू बोलते बोलले का मन जलते जला रे
0: कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे जालू स्वप्न पाल्या सुगालू बोलते बोलले की मन जलते जला रे
1: और लगी न बड़े पारा लगी रे माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे चालू राम करे सुखालू बोलते बोलले का मन जलते जला रे
0: तीन वाली नगर नारो लाला गुड़ा बड़ी सारो रे माझी घर कांजी गाय सिंगे आलाय पानी गाय टे चारे चारे जालू राम बोला सुगालू बोलते बोलले की मन जलते जला रे
1: उधर नहीं बोला धर्म जाने पाप लगू।

0: खेल तो तीन चो गेली रे माझी घर काजी गाय सिंके हलाय पानी काटे जारे जावे जालू राम बोले सुखालू बोलते बोलले की मन जलते जला रे तमरी गज हस जाए रज रे माझी घर काजी गाय सिंके हलाय पानी काटे जारे जावे जालू सतन पाले सुखालू बोलते बोलले की मन जलते जला रे
1: लाई लड़ू।